आकाशवाणी पुणे, सविता म्हसकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधानसभा निवडणुकीत पश्चिम बंगाल आसाममध्ये भाजपला प्रचंड बहुमत. तमिळनाडूमध्ये टीव्हीकेची पदार्पणातच चांगली कामगिरी. केरळमध्ये काँग्रेस प्रणित युडीएफचा विजय, तर पुदुच्चेरीमध्ये स्थानिक एआयएनआरसीला सर्वाधिक जागा. पंढरपूर तीर्थक्षेत्र आणि पीएमआरडीच्या आराखड्यांना मान्यता. आणि अहिल्यानगर जिल्ह्यात एकाच दिवसात 9 बालविवाह थांबवण्यात प्रशासनाला यश. आता सविस्तर बातम्या. पश्चिम बंगाल, केरळम, तमिळनाडू, आसाम आणि केंद्रशासित प्रदेश पुदुच्चेरीमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती आले आहेत. पश्चिम बंगालमध्ये भाजपनं प्रचंड बहुमत मिळवून इतिहास घडवला आहे. मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणानंतर होणाऱ्या पहिल्याच निवडणुकीत 15 वर्ष सत्तेत असलेल्या तृणमूल काँग्रेसला पराभव पत्करावा लागला आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपनं 206 जागा जिंकत निर्णायक बहुमत मिळवलं आहे, तर तृणमूल काँग्रेसनं 80 जागा जिंकल्या आहेत. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला केवळ 2 जागांवर समाधान मानावं लागलं, तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला एका जागेवर विजय मिळाला. तृणमूल काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला. भवानीपूर मतदारसंघात तृणमूल काँग्रेसच्या पक्षाध्यक्षा ममता बॅनर्जी यांचा भाजपाचे उमेदवार सुवेंदू अधिकारी यांनी सुमारे 15,000 मतांनी पराभव केला. आसाममध्ये मतदारांनी भारतीय जनता पक्षावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. आसाममध्ये भाजपनं 82 जागा जिंकल्या असून मित्रपक्ष आसाम गण परिषदेनं 10 जागा, तर बोडोलँड पीपल्स फ्रंटनं देखील 10 जागा मिळवल्या आहेत. काँग्रेस पक्षाला 19 जागांवर विजय मिळाला असून ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटनं 2 जागा जिंकल्या आहेत. भाजप नेते आणि विद्यमान मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा यांनी जलुकबारी मतदारसंघातून काँग्रेसच्या प्रतिस्पर्धी बिदिशा नियोग यांचा पराभव केला. तमिळनाडूमध्ये अभिनेते विजय यांच्या टीव्हीके पक्षाला पदार्पणातच भरघोस मताधिक्य मिळालं आहे. टीव्हीकेनं राज्यातील 234 मतदारसंघांपैकी 108 जागा जिंकल्या आहेत. द्रविड मुन्नेत्र कळगम अर्थात डीएमके पक्षाला 59 जागा मिळाल्या असून एडीएमके पक्षाला 47 जागांवर विजय मिळाला आहे. काँग्रेस पक्षाला केवळ 5 जागांवर विजय मिळाला आहे. दरम्यान केरळचे विद्यमान मुख्यमंत्री पिनरई विजयन यांनी त्यांचा राजीनामा राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांच्याकडे सुपूर्द केला. नवीन सरकारचा शपथविधी होईपर्यंत विजयन यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम करावं अशी विनंती राज्यपालांनी त्यांना केली आहे. पुदुच्चेरीमध्ये 30 पैकी 18 जागांवर राष्ट्रीय लोकशाही आघाडीला भक्कम बहुमत मिळालं आहे. एनडीएच्या घटक पक्षांपैकी ऑल इंडिया एनआर काँग्रेसनं 12 जागा, तर भारतीय जनता पक्षानं 4 जागा जिंकल्या आहेत. इतर मित्रपक्ष ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कळगम आणि लच्छिया जननायका कच्ची यांनी प्रत्येकी 1 जागा जिंकली आहे. केरळमध्ये संयुक्त लोकशाही आघाडीनं 102 जागा जिंकून सत्तेत निर्णायक पुनरागमनाचे संकेत दिले आहेत. राज्यात बारामती विधानसभा जागेच्या पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार 218,969 मतांनी विजयी झाले आहेत. बारामतीकरांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल त्यांनी बारामतीकरांचे आभार मानले. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत महायुतीचे उमेदवार अक्षय कर्डिले विजयी झाले असून त्यांनी 1,38,929 मतांनी विजय मिळवला. अक्षय कर्डिले यांच्या विजयानंतर भाजपनं राहुरीत मोठा जल्लोष केला. 2026 पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुका कायम स्मरणात राहतील. भाजपच्या सुशासनाच्या राजकारणाचा विजय अर्थात जनशक्तीचा विजय झाला आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पश्चिम बंगालमध्ये मिळालेल्या भरघोस यशाबद्दल त्यांनी सर्व कार्यकर्त्यांचे आणि नागरिकांचे आभार मानले आहेत. पश्चिम बंगालमधील विजय हा केवळ एका राज्यापुरता मर्यादित नसून देशाच्या सुरक्षिततेशी संबंधित मोठा विजय असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. देशात होणारी घुसखोरी, दहशतवादी कारवाया आणि हल्ल्यांपासून देशाला सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीनं हा विजय महत्वाचा असल्याचं त्यांनी नमूद केलं. हा विजय देशातील प्रत्येक नागरिकाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर असलेल्या विश्वासाचा असल्याचंही

त्यांनी सांगितलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही भाजपचं अभिनंदन केलं आहे. भाजप खासदार विनोद तावडे यांनीही पश्चिम बंगाल निवडणुकीतील पक्षाच्या कामगिरीचं कौतुक केलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

0: बातमीपत्रात पुन्हा स्वागत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा शिखर समितीच्या बैठकीत 4,150 कोटी रुपयांच्या सर्वसमावेशक आराखड्याला मान्यता देण्यात आली आहे. पुढील 50 वर्षांचा विचार करून या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी करण्यात येणारी विकास कामं येत्या 30 महिन्यात पूर्ण करावीत असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी काल मंत्रालयात पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा शिखर समितीच्या बैठकीत दिले. राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या टेकवारी उपक्रमाच्या माध्यमातून राज्यात नागरिक केंद्रित प्रशासनाचा वेगवान आराखडा राबवला जात आहे. सर्वसामान्य माणूस हाच आपला विठ्ठल असून त्याच्या सेवेसाठीच टेकवारी आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. मंत्रालयात आयोजित टेकवारी द्वितीय अंतर्गत महाराष्ट्र प्रशिक्षण सप्ताहाचं उद्घाटन करताना ते बोलत होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: 1999 ते 2000 सालात प्रमोद महाजनांचं अतिशय प्रसिद्ध वाक्य होतं की साक्षरता म्हणजे ज्याला अक्षर वाचता येतं तो आताच्या जमान्यात साक्षर नाही, ज्याला इंटरनेट समजतं तो आताच्या जमान्यात साक्षर आहे. आता ही भूमिका बदललेली आहे, इंटरनेट जुनं झालेलं आहे. आता ज्याला AI समजतो, AI वापरता येतो तो साक्षर असं म्हणण्याची वेळ आपल्याकडे आलेली आहे. आणि म्हणून टेक्नॉलॉजी जर आपण वेळेवर एम्ब्रेस केली नाही तर टेक्नॉलॉजी आपल्यालाही ऑब्सोलीट ठरवते. आणि आज तर आपली कॉम्पिटिशन वासुदेवशी आहे. याचं कारण AI एजंट हे एफिशियंट आहेत, AI एजंट हे इक्विटी सांभाळणारे आहेत, AI एजंट सर्व भाषा बोलणारे आहेत, AI एजंट नॉन डिस्क्रिमिनेटरी आहेत. त्यामुळे त्यांच्याशी आपल्याला पुढच्या काळामध्ये स्पर्धा करायची आहे.
0: पुणे महानगर विकास प्रदेश प्राधिकरणानं संरचनात्मक आराखडा तयार करताना प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करावी तसंच येत्या 6 महिन्यात हा आराखडा तयार करावा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत प्राधिकरणाच्या 14व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत दिले. यावेळी PMRDA सन 2026-27 4,628 कोटींच्या अर्थसंकल्पाला मान्यता देण्यात आली. महिला आणि बालविकास विभागाच्या सतर्कतेमुळे अहिल्यानगर जिल्ह्यात एकाच दिवसात एकंदर 9 बालविवाह थांबवण्यात प्रशासनाला यश आलं. 3 मे रोजी जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी संजय कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई राबवण्यात आली. या कारवाईत नगर शहरात 3, अकोला, राहुरी, श्रीगोंदा, पाथर्डी, नेवासा आणि नगर या तालुक्यांमध्ये प्रत्येकी 1 असे एकंदर 9 बालविवाह थांबवण्यात आले. या मोहिमेत पोलीस यंत्रणा, ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच, अंगणवाडी सेविका, मुख्य सेविका, जिल्हा बाल संरक्षण कक्ष तसंच चाइल्ड हेल्पलाईन कक्ष यांचा सक्रिय सहभाग होता. नागरिकांनी अशा घटनांची माहिती तत्काळ प्रशासनाला द्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेडच्या टाकळी राजापूरमध्ये एका पशुपालक शेतकऱ्याच्या शेतातील जनावरांच्या गोठ्याला आग लागून 4 गायी होरपळून मृत्युमुखी पडल्या तर 1 म्हैस आणि 1 गाय गंभीररित्या भाजली आहे. पुण्यातील नसरापूर इथं चिमुकलीच्या बलात्कार हत्याप्रकरणी आरोपी भीमा कांबळे याच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ आणि राजकीय सामाजिक संघटनांच्या वतीनं काल नांदेडमध्ये करण्यात आली. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची शिष्टमंडळानं भेट घेतली. योगासन भारतच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या जागतिक योगासन अजिंक्यपद स्पर्धा निवड चाचणीत धाराशिव जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशनचे योगपटू हिंदवी चौरे आणि सतीश साबळे यांची भारतीय संघात निवड झाली आहे. 10 मे ते 2 जून दरम्यान अहमदाबादमध्ये योगासन अजिंक्यपद स्पर्धा होणार आहेत. रत्नागिरीत झालेल्या 72व्या राष्ट्रीय शरीर सौष्ठव स्पर्धेत मानाचा भारत श्री किताब महाराष्ट्राच्या आझाद जैनवाल यानं पटकावला. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज हवामान कोरडं राहील तर विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं

वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विधानसभा निवडणुकीत पश्चिम बंगाल आसाममध्ये भाजपला प्रचंड बहुमत. तमिळनाडूमध्ये टीव्हीकेची पदार्पणातच चांगली कामगिरी. केरळमध्ये काँग्रेस प्रणित युडीएफचा विजय तर पुदुच्चेरीमध्ये स्थानिक AINRCला सर्वाधिक जागा. पंढरपूर तीर्थक्षेत्र आणि PMRDच्या आराखड्यांना मान्यता. आणि अहिल्यानगर जिल्ह्यात एकाच दिवसात 9 बालविवाह थांबवण्यात प्रशासनाला यश. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीची 100.1 MHz वर FM गोल्ड वाहिनी आणि मी आहे तुमची मैत्रीण, तुमची रेडिओ सखी मधुरा बाळ।

नमस्कार श्रोते हो, आपला कार्यक्रम चालू आहे मनस्पर्शी आणि आज आता 10 वाजल्यापासून दुपारी 1 वाजेपर्यंत मी मधुरा बाळ तुमच्याबरोबर गप्पा मारणार आहे, गाणी ऐकवणार आहे. तर मी कार्यक्रमाची रूपरेषा तुम्हाला पहिल्यांदा

सांगते. सकाळी 10 ते 11 मनस्पर्शी या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत निसर्गाबद्दलची गाणी, निसर्गाचं सुंदर वर्णन करणारी गाणी. त्यानंतर 11 ते 12 युवा तरंग या आपल्या कार्यक्रमामध्ये आपण नेहमीच नवीन नवीन पाहुण्यांची गप्पा मारतो. तसं आज आपण अबंध आर्ट्स या एका फॅशन ब्रँडच्या संस्थापिका सई रत्नपारखी यांच्याशी गप्पा मारणार आहोत. आणि त्यानंतर दुपारी 12 ते 1 या वेळात रंजक सफर या कार्यक्रमात आज आपण बोलणार आहोत पर्यटनाबद्दल. चला तर मग एका छानशा गाण्यानी आपण आपल्या मनस्पर्शी या कार्यक्रमाची सुरुवात करूया.

किती सुंदर वर्णन केलंय या गाण्यात सूर्याचं. म्हणजे मला तर कधी कधी वाटतं की हे गाणं म्हणजे एक प्रकारची सूर्यस्तुतीच आहे. आणि सध्या बघणार तर त्याची दाहक परी संजीवक अशी तरुणारुण किरण प्रभा आपल्याला चांगलीच अनुभवायला मिळते. पण मी कधी कधी विचार करते की हा सूर्य जर उगवलाच नाही तर कसं होईल, चालेल आपल्याला? म्हणजे आपण म्हणतो की खूप गरम होतंय आणि आता बास खूपच दुपार म्हणजे असह्य होतंय वगैरे, पण खरंच असं झालं तर चालेल का की तो नाहीच उगवला तर आपले सगळे व्यवहार ठप्प होतील? नाही, निसर्गातल्या सगळ्याच गोष्टी खरं तर आपल्यासाठी किती गरजेच्या असतात, त्या नसतील तर आपलं आयुष्य राहणार नाही. मला वाटतं ह्या सगळ्याची जाणीव आपल्यापेक्षा आपल्या संतांना कितीतरी जास्त पट होती, आणि म्हणूनच त्यांच्या अभंगांतून त्यांच्या वेगवेगळ्या रचनांमधून त्यांनी जितकं देवाचं वर्णन केलं, देवाचं कौतुक केलं, तितकंच निसर्गाचंही कौतुक केलं, निसर्गाचंही प्रेमाने वर्णन केलं. ऐकूया संत ज्ञानेश्वरांची एक रचना.

हाउसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027.

0: निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाईटवर किंवा टोल फ्री क्रमांक 144454 वर संपर्क साधा.
1: श्रोतेहो, मगाशी म्हटलं तसं आपण आज मनस्पर्शीमध्ये बोलणार आहोत निसर्ग कवितांबद्दल किंवा निसर्गाचं छान वर्णन करणाऱ्या वेगवेगळ्या गाण्यांबद्दल. निसर्ग सौंदर्य आणि त्याचं आपल्या भावनांशी असलेलं नातं, आपल्या आयुष्यातल्या विविध गोष्टींना निसर्गातली दिलेली रूपकं, हे सगळं म्हटलं की आपल्याला मुख्यत्वे आठवतात त्या मराठी कविता. आणि त्यातसुद्धा आपल्याला सर्वात जास्त आठवण होते ती बालकवींची, कारण त्यांच्या कवितांमध्ये निसर्ग हा अगदी मध्यवर्ती असल्याचं आपल्याला नेहमी जाणवत राहतं. मंडळी, आज 5 मे, आज बालकवींचा स्मृतिदिन आहे. त्यांच्या स्मृतीला आपण वंदन करूया आणि त्यांची त्यांचं एक छानसं गाणं ऐकूया.

बालकवींचा स्मृतिदिन आज आहे आणि आपण त्यांच्याबद्दल बोलत होतो. तर त्यांचं मूळ नाव त्र्यंबक बापूजी ठोंबरे. त्यांचा जन्म जळगाव जिल्ह्यातल्या धरणगाव या गावातला. वयाच्या फक्त 13व्या वर्षी त्यांनी त्यांची पहिली कविता केली आणि त्यानंतर 3-4 वर्षांनी ती त्यांचं कवीमन किंवा त्यांची कविता आणखी बहरली. 1907 साली जळगाव येथे भरलेल्या पहिल्या मराठी कवी संमेलनात त्यांनी केलेल्या काव्यवाचनाने प्रभावित होऊन त्या संमेलनाध्यक्षांनी म्हणजेच कान्होबा कीर्तिकर यांनी त्यांना बालकवी हे नाव देऊ केलं आणि त्यांचा गौरव केला आणि तेव्हापासून त्यांचं बालकवी हेच नाव प्रसिद्ध झालं. पण बालकवींची ख्याती मगाशी म्हटलं तशी आहे ती निसर्ग कवी म्हणून. त्यांच्या प्रत्येक कवितेत निसर्ग आणि मानवी भावना यांचं इतकं बेमालूम मिश्रण आपल्याला पाहायला मिळतं. आणि आता बालकवींची चर्चा होत आहे तर श्रावणमासी ही त्यांची कविता आपल्याला निश्चितच आठवते. आपण तेही गाणं ऐकूया आणि एक नाट्यगीतही आहे जे त्यांनी लिहिलेलं आहे तेही आपण ऐकूया.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाउस लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

0: नमस्कार, मी इला भाटे। आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी।
1: श्रोते हो, आपण बोलत आहोत निसर्ग वर्णन करणाऱ्या छान छान गाण्यांबद्दल आणि आपण आत्ताच बालकवींबद्दल बोललो, पण बालकवींच्या पुढच्या पिढीतही अनेक कवी असे झाले ज्यांनी निसर्गाचं खूप मनोहर वर्णन केलं। आणि पुढच्या पिढीतले कवी जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपल्याला प्रामुख्याने नाव आठवतं ते नाधो महानोर यांचं। महानोरांच्या कवितांमध्ये सुद्धा तुम्ही जर पाहिलं तर निसर्गाचं खूप खूप छान वर्णन बघायला मिळतं आणि त्यांच्या कवितांना चालीसुद्धा तितक्याच सुंदर लावल्या गेलेल्या आहेत। तर आता आपण ऐकूया नाधो महानोर यांनी लिहिलेली दोन गीतं।

श्रोते हो, तुम्ही म्हणाल की इतका कडक उन्हाळा असताना आपण अशी पावसाची गाणी का ऐकतोय, पण मला वाटतं हीच कवितेची गंमत असते की तुम्ही कुठल्याही विश्वात असा, तुमच्या आजूबाजूची परिस्थिती काहीही असली तरी कविता ह्या तुम्हाला एका वेगळ्या विश्वात घेऊन जातात. आणि निसर्ग कवितांमध्ये तुम्ही जर निरीक्षण केलं असेल की त्यातला जवळजवळ 80% कविता निसर्ग कवितांपैकी ह्या पावसावरच असतात. आणि आत्ताचा विचार केला तर काही मला वाटतं महाराष्ट्राच्या भागात पाऊस पडतोय सुद्धा मध्ये मध्ये, आणि पावसाची गाणी म्हटली की हे एक गाणं ऐकल्याशिवाय काही आपल्याला बरं वाटत नाही. तर आपण आता हे एक छान आणखी एक पावसावरचं नाधू महानगरांचंच गाणं ऐकूया.

0: हाउसिंग सेन्सर्स म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: श्रोते हो, आपण बोलत आहोत निसर्ग कवितांबद्दल आणि मी असं म्हटलं की 90% कविता ह्या पावसाचं वर्णन करणाऱ्या असतात. पण काही काही कविता म्हणजे उरलेल्या कविता ज्या आहेत त्या निसर्गातला मोकळेपणा आणि आपल्यालाही कशी स्वातंत्र्याची ओढ असते याचं एकमेकांना रूपक देणाऱ्या किंवा यांची एकमेकांची तुलना करणाऱ्या आणि एकदा माणूस मोकळा झाला की तो कसा निसर्गात अधिकाधिक रमतो आणि कसा त्याला निसर्ग अधिकाधिक जवळचा वाटावा वाटतो हेही महानोरांनी त्यांच्या काही कवितांमधनं खूप छान पद्धतीने सांगितलं आहे. त्यामुळे आपण आणखी आता एक असं काय स्वातंत्र्याबद्दल मोकळेपणाबद्दल बोलणारं एक गाणं ऐकूया.

श्रोते, आता आपण जी गाणी ऐकली आतापर्यंत ती मोस्टली सगळी 80-90 दशकातली होती, पण निसर्ग ही अशी संकल्पना आहे ना, तो असा विषय आहे की तुमचं वय काहीही असलं, तुम्ही कुठल्याही पिढीचे असलात, तरी जरी तुम्ही कवी असाल तर तुम्हाला त्या विषयापासून लांब राहता येत नाही. तर 2009 नंतरसुद्धा आपल्याकडे खूप छान छान अशी गाणी तयार झाली आहेत ज्याच्यात निसर्गाचं छान वर्णन आहे आणि तितक्याच मानवी भावनांचा सुद्धा त्याच्यात काय म्हणतात एक्सप्रेशन आहे, किंवा निसर्ग आणि आपल्या भावना यांची तुलना आहे. जसं आत्तापर्यंतच्या सगळ्या गाण्यांमध्ये आपण ऐकलं, तशी थोडी तुलनेने नवीन दोन गाणी आपण आता ऐकूया.

0: सूचना या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असे नाही. धन्यवाद. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत तन्वी हर्बल्स तन्वीशता टॅबलेट्स. आता आपण ऐकणार आहोत प्रायोजित कार्यक्रम तन्वीशता आरोग्य सल्ला. आज आपल्याला आरोग्य सल्ला देणार आहेत तन्वी संचालिका डॉक्टर मेधा मेहेंदळे.
1: नमस्कार श्रोते हो, मी तन्वी संचालिका डॉक्टर मेधा मेहेंदळे आपलं मनापासून स्वागत करते. निरोगी राहण्यासाठी, तेजस्वी त्वचा, दाट केस, शक्तीस्फूर्तीसाठी रोज घ्या बेस्ट टॉनिक 2 तन्वीशता टॅबलेट्स. खाणं नीट तर आरोग्य नीट, म्हणून तर तेलातुपाचं योग्य वंगणही आहारात हवं. गॅसेस, अंगदुखीचा त्रास होऊ नये म्हणून रोज घ्या डायजेस्टिव्ह वातशांती टॅबलेट्स. सतत सर्दी खफाचा त्रास असेल तर जेवण झाल्यावर फळं खाऊ नका. संध्याकाळी फळं खा आणि सर्दी घसादुखी असेल तर संथ कफ आणि खोकला आणि घोरण्यावर घ्या तन्वी ज्येष्ठा टॅबलेट्स. वाढीच्या वयात मुलांना पोळी भाजी आमटी भात असं पौष्टिक घरगुती जेवण द्या. मुलांचे मित्र बना आणि त्यांना द्या अश्वयष्टी टॅबलेट आणि स्टुडंट्स टॉनिक ओजसा टॅबलेट. सुडौल बांध्यासाठी रोज घरचा केर काढला, लादी पुसली, खाली बसून मांडी घालून जेवायला बसलं तरी पुरेस आहे. सोबत फिटनेससाठी रोज घ्या स्वीट स्लिम टॅबलेट. एखादा तरी सोन्याचा दागिना अंगावर जरूर घाला आणि त्वचेला द्या सोन्याची झळाळी. त्याबरोबर रोज घ्या जनरल टॉनिक शतजीवंती टॅबलेट.

0: च्यवनप्राशचा आगळं वेगळं रूप म्हणजे नैसर्गिक हर्बल तन्वी प्राशम. पाण्यात घालून रोज हर्बल कोल्ड ड्रिंक तन्वी प्राशम प्या आणि फिट राहा. फिशर स्पाइसचा त्रास असणाऱ्यांनी रोज सुरणाची भाजी खा, भरपूर पाणी प्या आणि रोज घ्या तन्वी त्रिफळा सत्व आणि तन्वी ज्येष्ठा टॅबलेट. आपल्या मुलांना जेवण नीट चावून खायला शिकवा. नुसतं अन्न गिळलं तर आतड्यात कुजून जंतांचा त्रास होतो, त्यासाठी रोज रात्री घ्या तन्वीची वर्मेक्स टॅबलेट. बॉडी शेपअप करायला आणि अंगदुखी गुडघेदुखीवर केतकी आणि तन्वी तिला पेन ऑइलचा मसाज करा. सकाळी उठल्यावर गोड टूथपेस्ट ऐवजी चिमूटभर धवलदंती पावडरने ब्रश करा आणि दातांचं आरोग्य उत्तम ठेवा. केसांचं आरोग्य उत्तम ठेवायचंय, मग पौष्टिक आहार, शांत झोप, आनंदी मन हवं. तन्वी शता तन्वी प्राशम घ्या आणि सोबत केस धुवायला वापरा तन्वी अँटी डँड्रफ हेअर वॉश लोशन आणि बघा केसांचं आरोग्य कसं उत्तम राहतं. केसांच्या उत्तम आरोग्यासाठी रोज केशबला तेल लावा आणि आठवड्यातनं एकदा जास्वंद जॉय पावडरचा आणि कोंडा असेल तर डँड्रफेंट पावडरचा लेप लावा. केस गळणं, केस पिकणं यावर रोज घ्या तन्वी शता तन्वी प्राशम. केसांना लावा केशकलपिनीचा लेप आणि केशकीर्ती लोशनने केस धुवा. आपला चेहरा असतो आपल्या सौंदर्याचा आरसा, याचं जतन करण्यासाठी रोज लावा तन्वी स्किन क्रीम आणि चेहरा ताजा तवाना टवटवीत ठेवा. गालावर गुलाब फुलण्यासाठी रोज घ्या तन्वी गोरेक्स टॅबलेट आणि पिंपल्स वृक्षतेवर निस्तेज त्वचेला तन्वी स्किन लोशन लावून चेहरा तेजस्वी ठेवा. त्वचेचं काळवंडण्यापासून संरक्षण करायचं असेल तर रोज लावा सुगंधी तन्वी गंधा फेस पावडर आणि चेहऱ्याचं सौंदर्य खुलवा. अंडर आय सर्कल्स तळपायाच्या 10 तन्वी सॉफ्ट घृत क्रीमचा मसाज करा आणि चेहरा त्वचा बनवा रेशम रेशम. पायाच्या भेगा, खाज, काळे डाग, अलर्जीवर उपटन जॉय लोशनने त्वचा धुवा, त्वचा निरोगी तेजस्वी बनवा. उज्ज्वल नितळ मुलायम त्वचेसाठी रोज तन्वी शता तन्वी प्राशम घ्या आणि रोज पपई जॉय लोशनने चेहरा धुवा आणि आकर्षक दिसा. वृक्ष निस्तेज अलर्जिक त्वचा असेल तर कुकुंबर जॉय लोशनने चेहरा धुवा आणि चेहरा बनवा सॉफ्ट सॉफ्ट. पिंपल्स काळ्या डागांवर पिंपल टोन पावडरचा लेप लावा. काळवणलेल्या त्वचेला कनका लेप लावून उज्ज्वल बनवा आणि सोबत घ्या तन्वी शता आणि तन्वी प्राशम. कापणे भाजणे जखमेवर लिप बाम किशन मलम लावून त्वचा तेजस्वी ठेवा आणि डोकेदुखी गुडघेदुखीवर तन्वी ऑइनमेंट लावा. त्वचा नितळ, मृदू, मुलायम राहण्यासाठी वृक्ष निस्तेज त्वचेला केसांना लावा अलोवेरा जॉय पावडरचा लेप. डॉक्टर पुष्कराज, डॉक्टर मानसी, डॉक्टर रुचा हे तन्वी संचालक आणि सर्व तन्वी पॅनल डॉक्टर्स घंटाळी ठाणे आणि दादर इथल्या तन्वी हर्बल क्लिनिकमध्ये रोज फ्री चेकअपसाठी हजर असतात. तेव्हा तुमच्या कुठल्याही आरोग्य समस्येवर आजच आपल्या तन्वी डॉक्टरांचा मोफत सल्ला घ्या. न चुकता तन्वी पुस्तिका वाचा जी मोफत आहे आणि त्याचबरोबरीने सर्व तन्वी प्रॉडक्ट्स केमिस्टकडे उपलब्ध आहेत. ऑनलाईन सुद्धा www.tanviherbals.com वर तुम्ही खरेदी करू शकता.
1: तन्वी हर्बल क्लिनिक, रोज फ्री चेकअप. डॉक्टर मानसी तन्वी क्लिनिक 9833683021. डॉक्टर रुचाज तन्वी क्लिनिक 9082911530. तन्वी दादर क्लिनिक 9833683621. तन्वी हर्बल्स ऑफिस 9820075813. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते तन्वी हर्बल्स, तन्वी शता टॅबलेट्स.
2: नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीची FM गोल्ड वाहिनी आणि कार्यक्रम चालू आहे युवा तरंग आणि मी आहे तुमची मैत्रीण मधुरा बाळ. मंडळी, युवा तरंग या कार्यक्रमामध्ये आपण नेहमीच वेगवेगळ्या आपल्या पाहुण्यांशी गप्पा मारत असतो, त्यांच्याकडून वेगवेगळी माहिती मिळवत असतो. तसंच आजही आपण एका फॅशन डिझायनरशी गप्पा मारणार आहोत, पण त्यांची गोष्ट जरा वेगळी आहे. सर्वसाधारणपणे इंजिनिअरिंग केल्यानंतर कुणीही नोकरी करतात किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करतात, पण तो इंजिनिअरिंगशी निगडीत असतो, तो फॅशनशी निगडीत असतो असं नाही. पण आजच्या आपल्या ज्या पाहुण्या आहेत त्यांनी इंजिनिअरिंग कम्प्लीट केल्यानंतर प्रोफेसर म्हणूनही काम केलं एका कॉलेजमध्ये आणि त्यानंतर मात्र स्वतःची कलेची आवड जोपासण्यासाठी त्यांनी स्वतःचा एक ब्रँड सुरू केला, तो म्हणजे आबंध आर्ट्स. त्याच्यात मुख्यत्वे त्यांनी वारली पेंटिंगचा वापर करून वेगवेगळे प्रॉडक्ट्स तयार केले आहेत. तर आज जाणून घेऊया त्यांच्या या प्रवासाबद्दल. त्यांचं नाव आहे सई रत्नपारखी. नमस्कार मॅडम.
3: नमस्कार.
2: तुमचं युवा तरंग या आपल्या कार्यक्रमात खूप खूप स्वागत आणि
3: धन्यवाद.
2: आपण त्या दिवशी बोलत होतो त्याप्रमाणे तुम्ही मला सांगितलं की तुम्ही असं प्रोफेसर म्हणून काम करत होतात आणि त्यानंतर तुम्ही तुमचा स्वतःचा फॅशन ब्रँड तयार करायचं ठरवलं. तर आपण तुमच्या या प्रवासाबद्दल कशी सुरुवात झाली आणि मुळात तुम्हाला इंजिनिअरिंग सोडून किंवा ते ठीक आहे ते मी 2 वर्ष केलं प्रोफेसरशिप आता मी माझं कलेची आवड जोपासते असं कधी वाटायला लागलं आणि कसं तुम्ही हे सगळं सुरू केलं?
3: हो ऍक्च्युली बेसिकली कम्प्युटर इंजिनिअरिंग माझं झालं. त्यानंतर आपलं नेहमीप्रमाणेच माझे जॉबही माझा सुरू झाला पहिल्यांदा आय टी फील्डमध्ये आणि नंतर मग मी प्रोफेसर म्हणून एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकवतही होते. पण त्यानंतर लग्नानंतर मुलांसाठी मला जरा मी स्वतःहूनच मा एक करिअर ब्रेक मला घ्यावासा वाटला आणि तो त्या ब्रेकमध्ये ऍक्च्युली ही जी आर्ट आहे ही माझी हॉबी होती. अगदी लहानपणापासूनच काही ना काहीतरी कलात्मक गोष्टी तयार करणं किंवा फॅब्रिकवरती पेंटिंग करणं पॉट पेंटिंग करणं हे सगळं माझं लहानपणापासूनची ही जी आवड होती ती कुठेतरी डोकवायला लागली. ज्यावेळी आपल्याला रिकामा वेळ मिळतो त्यावेळी ती आतून बाहेर येते अशा पद्धतीने मग मी पेंटिंग सुरू केलं. आणि जशी आणि ब्रेक हा माझा स्वतःचा डिसिजन होता कारण मुलं लहान असेपर्यंत आपल्याला वेळ द्यावा लागतो. मग जशी मुलं शाळेत जायला लागली तशा प्रकारे मग मी जरा थोडं थोडं असं वाढवायला लागले. शाळेतल्या म्हणजे मुलांचे माझ्या मुलांचे टी शर्ट वगैरे पेंट करायचे तर तेही सगळ्यात याच्या फ्रेंड्सला आवडायचं तर त्याप्रमाणे मग मी हळूहळू करून त्यांचेही ऑर्डर्स घेऊन करायला लागले. अशा पद्धतीने ह्याला छोटीशी सुरुवात झाली ऍक्च्युली.
2: अच्छा ओके. पण मग तुम्हाला असं तुमचं कधी स्वप्न होतं का की माझा एक असा मोठा ब्रँड असेल आणि असं काही असं तुम्हाला कधी वाटलं का?
3: ऍक्च्युली ज्यावेळी मी सुरुवात केली ना त्यावेळी काही मला मी म्हणजे माझ्या मनामध्ये एवढा मी मोठं करेन असं खरोखरीच म्हणजे माझ्या मनात नव्हतं. मी आपला एक वेळ जायला पाहिजे कारण कसं होतं की आपण कायम सतत काही ना काहीतरी कामात राहिलेलो असतो. आपलं एक करिअरचं एक गोल असतं आपल्या मनामध्ये तर त्या पद्धतीने असं मोकळा वेळ किंवा शांत बसणं असं होत नाही कारण काही ना काहीतरी करण्याची आपल्याला सवय असते. त्याच्यामुळे हे आर्ट हे करायला लागल्यावर हळूहळू जास्तीत जास्त जसं मी वाढवत गेले की अनेकांच्या ऑर्डर्स घेऊन मी करत गेले त्यानंतर कोणी मला सजेस्ट केलं की एक्झिबिशन मध्ये पार्टिसिपेट कर तसंही केलं. तर मग जसा जसा रिस्पॉन्स यायला लागला तर मला त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स यायला लागला आणि आपण ह्याच्यातून काहीतरी मोठं नक्की करू शकतो याचा ज्यावेळी कॉन्फिडन्स आला त्यावेळी मग मी पुढे अजून जास्त प्रोडक्शन वाढवणं म्हणा हे सगळे करायला ह्याचा विचार करायला सुरुवात केली.
2: ओके. पण आता तुम्ही रिस्पॉन्स बद्दल म्हणालात तर तुम्हाला तुम्ही तुमचं म्हणून एक चांगलं एखादं डिझाईन तयार केलं पण लोकांना तेवढं अपील झालं नाही असं कधी झालं का? हॅलो.
3: ऍक्च्युली म्हणजे असं कितीक वेळा होतं ज्यावेळी आपण स्वतःची डिझाईन बनवतो ती आपल्या मनातून आलेली असतात त्यामुळे प्रत्येक कारण आपली आवड आणि प्रत्येकाची आवड जुळेलच असं नाही त्यामुळे असं कितीक वेळा होतं की आपली काही डिझाईन्स अगदी हिट होतात सगळ्यांना आवडतात काही काही डिझाईन्स नाही एवढी होत पण मग तो कॉल आपल्याला घ्यावा लागतो कमी थोडासा पहिल्यांदा कमी प्रमाणात घेऊन म्हणजे हे आता मी हळूहळू जसं व्यवसायात मुरले तसं तसं मी शिकले. सुरुवातीला भरपूर त्याच्यामधनं नुकसानही होतं किंवा आपलं थोडंसं काही वेस्टेजही जातं ह्या गोष्टीमध्ये पण ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू शिकत जाऊन मग आता काय लोकांना आवडतंय त्याप्रमाणे करणं किंवा एखादी गोष्ट जर करायची असेल नवीन तर सुरुवातीला थोड्या प्रमाणात करून मग रिस्पॉन्स बघून मग त्याचं जास्ती प्रोडक्शन करणं हे हळूहळू शिकत गेले.
2: आता तुम्ही म्हणालात की तुम्ही मुरला या व्यवसायात पण हा किती वर्ष तुमचा हा व्यवसाय आहे?
3: आता सुरुवात मी 2016 पासून केली. खूप छोटी सुरुवात होती ऍक्च्युली पण मला वाटतं असं मी 2018 पासून साधारणपणे मी मोठी मोठी
2: फुलफ्लेजर सुरू केली. चालेल. म्हणजे
3: आता ऑलमोस्ट या व्यवसायाला सुरू करून मला 10 वर्ष झाली.
2: बापरे. खूपच इंटरेस्टिंग असणार आहे तुमचा हा प्रवास. आपण आणखीन जाणून घेऊया पण त्याच्यामध्ये आपण एक गाणं ऐकूया.
3: येस.

0: श्रोते हो, आपण गप्पा मारतोय अबंध आर्ट्सच्या सई रत्नपारखी यांच्याशी. नमस्कार मॅडम.
1: नमस्कार.
0: तर आपण असं म्हणत होतो की तुम्ही 10 वर्ष आता या व्यवसायात आहात आणि जसा रिस्पॉन्स मिळाला तसं तसं तुम्ही पुढे काय करायचं हे ठरवत गेलात. आणि पण तुम्ही म्हणजे तुम्हाला ग्राहक तुमचा कळायला म्हणजे असं 1-4 महिन्यात 2-4 ऑर्डर्समध्ये तुमच्या लक्षात आलं की आपल्याला कोणाला टार्गेट करायचं आहे, किंवा तुम्हाला म्हणजे ग्राहक समजून घेण्याची काही प्रोसेस होती, किंवा याबद्दल तुम्ही काही सांगू शकाल का?
1: म्हणजे आता कसं आहे की मी पहिल्यांदा म्हणजे हा व्यवसाय हा माझ्या म्हणजे आम्ही फॅमिलीमध्ये पहिलीच मी व्यवसाय करणारी आहे. आधी सगळेच आपण जॉब करणाऱ्या फॅमिलीज मधनं असतो. त्याच्यामुळे कसं होतं की आपल्याला आपलं प्रॉडक्ट काय आहे ते आपल्या कोणापर्यंत पोहोचवायचं हे जरा करण्यासाठी आपल्याला जरा थोडेसे त्याचा अनुभवच यायला लागतो. त्यातून मग कसं होतं की माझं जे प्रॉडक्ट आहे ते आर्ट रिलेटेड असल्यामुळे तशा प्रकारचा कल असलेले लोक आपल्याला पाहिजे आहेत. मग तसे एक्झिबिशन मधनं आपल्यापर्यंत ते पोहोचणं आणि मग कोण आपल्यापर्यंत आले त्यांना परत आपण कारण जे आपल्यापर्यंत पोहोचले त्यांना या गोष्टीची आवड आहे तर अशा पद्धतीने ते हळूहळू करून ते लर्निंग असतं, ते एक्सपिरियन्स नाहीच येतं. त्यामुळे सुरुवातीच्या काळात असं वाटतं की अरे कोणाला आपलं प्रोडक्ट आवडेल किंवा आपण केलेली जी कलाकृती आहे कशावरही असू दे, ड्रेस मटेरियल्स आहे, जे काही आपल्या गोष्टी आहेत त्याच्यावरती, तर ती कुणाला आवडेल असा ग्राहक हा अनुभवानेच आपल्याला कळत जातो. आणि एकदा का तो आला याचा म्हणजे तो आपल्याकडे आला म्हणजे त्याला त्याच्यातली आवड आहे, अशा पद्धतीने हळूहळू करूनच तो कळत जातो.
0: ओके. पण मला वाटतं ह्याला बराच वेळ लागला असेल. तर तुम्हाला
1: लागतो वेळ आणि मला स्वतःला लागला कारण थोडस वेगळं होतं माझं प्रॉडक्ट म्हणजे जरी क्लोदिंग मध्ये

0: असलं तरी सुद्धा एक टिपिकल क्लोदिंग नसून ज्याच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचे मोटिव्स वगैरे वेगळे वेगळे वापरल्यामुळे मला थोडस ग्राहक कळण्यासाठी जरा वेळ त्याच्यामध्ये द्यावा लागला. पण हळूहळू करून आता ते बऱ्यापैकी स्ट्रीमलाईन झालंय म्हणा, सेटल झालंय म्हणा, की आय नो की मला कोणापर्यंत पोहोचायचंय असं.
1: वाव. पण मग ह्या दरम्यान तुम्हाला असं कधी वाटलं का की अरे आपण हे सगळं करतोय पण हे करायला नको होतं, किंवा आपण आता परत बंद करूया असं कधी तुम्हाला वाटलं का?
0: हो, म्हणजे अशा प्रकारचे विचार येतात करताना. ज्यावेळी आपल्याला आपल्याला मनासारखा आपल्याला एक्सपेक्टेड असा रिस्पॉन्स मिळत नाही त्यावेळी नक्कीच. आणि असं घडतं म्हणजे आता इतक्या वर्षाच्या ह्याच्यामध्ये अनेक वेळा असे प्रसंग घडतात की ते आपल्याला आपल्या एक्सपेक्टेशन ला उतरत नाही की अरे मी तर विचार केला होता की ह्याचे एवढे किंवा वॉट एव्हर हे डिझाईन खूप लोकांना आवडेल आणि आपण ते मनापासून केलेलं असतं पण नॉट नेसेसरीली ते समोरच्याला तितकंच अपील होईल. तर हे सगळं जे आहे ना हे गणित कळायला जितका वेळ घालवायला लागला तेवढा नक्कीच मला घालवायला लागला. आणि त्या त्यावेळी ते सिच्युएशन ते असे लो पॉइंट हे प्रत्येक बिझनेसमध्ये मला वाटतं प्रत्येकालाच येतात, तसे मलाही आले. पण त्याच्यातून आपण जरा थोडीशी स्वतःहून म्हणजे सेल्फ एक उर्मी पाहिजे आतून की नाही मी हे सुरू केलं तर मलाही करायचं, तर अशा पद्धतीने ते जावं लागतं. लो पॉइंट तर येतात डेफिनेटली येतात.
1: ओके ओके. पण मग तुम्ही असं सुरुवातीला म्हणालात की तुम्हाला लहानपणापासून आवड होती पेंटिंगची म्हणा किंवा अशी, तर तुम्ही जेव्हा हे सगळं पेंटिंग करून द्यायला लागतात आणि लोकांना ते थोडं थोडं आवडायला लागलं की तुम्ही म्हणालात मुलांचे टी शर्ट्स पेंट करणं किंवा असं काही, तर तेव्हा तुम्हाला मग असं एकदा वाटलं का की आपण एखादा फुल टाइम कोर्स करायला पाहिजे किंवा असं काही?
0: हो, ऍक्च्युली बरोबर आहे. मी म्हणजे मी जेव्हा इंजिनिअरिंग झालंच होतं माझं, पण मी जेव्हा या व्यवसायात यायचं ठरवलं ना तेव्हाच म्हणजे 2016 मध्ये मी ठरवलं की मी जर ह्या क्लोदिंगच्या व्यवसायात येते फॅशनच्या व्यवसायात येते तर मला त्याचा प्रॉपर कोर्स केला पाहिजे हे तर मी ठरवलंच होतं. त्याच्यामुळे मी अगदी व्यवस्थित कॉलेजला जाऊन फॅशन डिझायनिंगचा डिग्री घेतलेली आहे हे एवढ्यासाठी की मला त्याच्यामधले बारकावे सगळे माहिती पाहिजे. हा माझा उद्देश होता तो की जर त्या व्यवसायात उतरतोय तर त्याच्यातली कंप्लीट 100% माहिती तरी आपण मिळवली एवढ्यासाठी.
1: बरोबर आहे. तुम्ही कुठून ती माहिती मिळवली म्हणजे शिक्षणाबद्दल सुद्धा आणि तुम्ही कसं ते पूर्ण केलं ह्याबद्दल आपण आणखी बोलू, पण त्याच्या आधी आपण एक व्यावसायिक विश्रांती पण घेऊया.

लिस्टिंग आणि हाउसिंग सेंसर्स म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

0: निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाइट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा.
1: श्रोते हो, आपण गप्पा मारत आहोत सई रत्नपारखी यांच्याशी. नमस्कार मॅडम.
2: नमस्कार.
1: तर आपण बोलत होतो की तुम्ही प्रॉपर शिक्षण घेतलं फॅशन डिझायनिंगचं, तर तो अनुभव कसा होता? इतक्या वर्षांच्या गॅपनंतर तुम्ही परत काहीतरी शिकायला घेतलं आणि तेही पूर्ण, म्हणजे आधीच्या शिक्षणाशी त्याचा काही विशेष संबंध नव्हता असं काहीतरी.
2: अनुभव म्हणजे कसं, मी बऱ्याच वर्षांनी मी कॉलेजला जाणार होते, त्याच्यामुळे माझ्याबरोबर सगळ्या अगदी यंग जस्ट ग्रॅज्युएट झालेल्या किंवा 2-3 वर्षाच्या एक्सपिरियन्स असलेल्या अशा होत्या, आणि माझी चांगली मुलं वगैरे झालेली होती, अशा असा वयाचा डिफरन्स होता आमच्यामध्ये. पण तरी सुद्धा एक जी इच्छा होती की मला हे पूर्ण करायचं आहे, त्याने मी व्यवस्थित कॉलेजमध्ये छान, म्हणजे अगदी आमचं चांगलं रुटीन जमलं होतं सगळ्या मुलींबरोबर, सगळ्या फॅशन डिझायनर्स टू बी होणार होत्या त्यांच्याबरोबर. आणि ह्या शिक्षणाचा अनुभव जो आहे ना, म्हणजे तो खूपच महत्वाचा मला वाटतो, की आपण ज्यावेळी त्या व्यवसायात येणार असतो तर त्याच्यावेळी

0: आपल्याला कशा प्रकारचं आपला आपली हिस्ट्री मेन नाही, कारण आपलं फॅशन डिझायनिंग मध्ये सगळ्या प्रकारचं आपल्याला नॉलेज दिलं जातं की आपल्या हिस्ट्री मध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचं अटायर वापरलं जायचं, ह्याच्यापासून ते आत्ताचं फॅशन म्हणजे ब्रँड त्याचं सोर्सिंग कुठून होतं, हे सगळं टोटल नॉलेज आपल्याला मिळतं. तर तो अनुभव मला खूपच एनरिचिंग वाटला, कारण तो मला येणंही गरजेचं मला वाटत होतं. त्याच्यानंतर फॅशन शोज जे आमचे झाले त्याच्यामुळे आपल्याला आपण कशा प्रकारे एखाद्या थीमला धरून आपण डिझायनिंग करू शकतो, त्याच्यासाठी कपड्याचं सोर्सिंग कुठून करायचं, वेगवेगळ्या ऍक्सेसरीजचं सोर्सिंग कुठून करायचं, त्याच्या वेगवेगळ्या असाइनमेंट्स असतात त्या कम्प्लीट करणं, ह्या सगळ्याचा अनुभव खूपच मला फायद्याचा ठरला माझ्या पुढच्या प्रवासात.
1: बरोबर आहे. ओके. आणि आपण आणखी या सगळ्याबद्दल बोलूया, पण त्याच्या आधी आत्ता आपण एक गाणं ऐकूया.

0: श्रोते हो, आपण बोलत आहोत सई रत्नपारखी यांच्याशी. मॅडम, तुम्ही असं सांगत होतात की तुम्ही कोर्स केला आणि त्याचा खूपच उपयोग तुम्हाला झाला, तर आता मग तुम्ही पुन्हा तुमचा जेव्हा तुम्ही तुमचं शॉप सुरू केलं असं तुम्ही म्हणाल. हॅलो.
1: हा,
0: तर शॉप सुरू करण्याचा डिसिजन तुम्ही कधी घेतलात?
1: मी भरपूर म्हणजे 2018 पासून मी मोठी मोठी एक्झिबिशन म्हणजे 2016 मी सुरुवात केली. पहिले 2 ते 3 वर्ष माझी सगळी थोडस ह्याच्यामध्येच होती, म्हणजे की छोटी एक्झिबिशन किंवा काय करावं पुढे, ह्या ही लाईन कशी असावी हे ठरवण्यामध्ये माझी गेली. पण त्यानंतर 2018 पासून मी मोठी मोठी एक्झिबिशन करायला लागले, की जसं मी मुंबईला 9-10 दिवसाची एक्झिबिशन असतात त्या पद्धतीची एक्झिबिशन केली आणि मोठ्या मोठ्या ब्रँड बरोबर एक्झिबिशन करायला लागले. परत पुण्याच्या म्हणजे पुणे मुंबईच्या बाहेर जाऊनही वेगवेगळ्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये पण वेगवेगळ्या ठिकाणी एक्झिबिशन केली.
0: ओके. पण मग तो एक्झिबिशन्सचा अनुभव म्हणजे तुम्हाला असं सांगावं वाटेल का की जर तुमचा बिझनेस छोटा असेल
1: आणि म्हणजे हा एक्झिबिशनच्या अनुभवातून जो मला कॉन्फिडन्स आला आणि जो माझा बेसिकली कस्टमर बेस जमवायला मला जी मदत झाली ती सगळी या एक्झिबिशन्समुळे झाली. आणि त्या अनुभवातून आणि त्या बेसमुळेच मला शॉप सुरू करण्याचा कॉन्फिडन्स आलाय.
0: ओके.
1: आणि मग 2023 म्हणजे 23 मध्ये मी आपलं शॉप सुरू केलं कर्वे रोडवरती.
0: ओके ओके. सो एक्झिबिशन्स हा पहिला टप्पा असला पाहिजे जेव्हा तुम्ही एखादा व्यवसाय सुरू करता तेव्हा, असं तुम्हाला सांगता येईल का? हॅलो
1: हॅलो.
0: हां हां. तर तुम्ही एक्झिबिशन्सबद्दल म्हणालात तर माझ्या आता डोक्यात आलं की जेव्हा एक्झिबिशन्स आम्ही जातो, म्हणजे बायका सगळीकडे जात असतात, पुरुषही जातात खरं म्हणजे, पण एक्झिबिशन्सना भरपूर महिला वर्गांची हजेरी लागते. आणि मला नेहमी प्रश्न पडतो की हे जे स्टॉल लावणारी जी मंडळी असतात ती तो एवढा माल कसा आणतात? कारण एक्झिबिशन असं कुठल्या तरी मोठ्या मैदानात म्हणा किंवा एखाद्या हॉलमध्ये असं असतं, तर मग ते तुम्ही ते कसं मॅनेज करता सगळं?
1: हो, ती एक मोठी म्हणजे जबाबदारी असते आणि एक ते मोठंच मॅनेजमेंटच आहे ती ऍक्च्युली. तर जनरली आता ज्यावेळी आपण मोठी मोठी एक्झिबिशन करतो त्यावेळी आपले सगळे स्टॉल होल्डर्स आपल्या ओळखीचे असतात, त्यांच्यातून आपण कम्युनिकेट करून आपण एखाद्या ट्रान्सपोर्टरशी बोलून, जनरली आम्ही असं करतो की एक 8 ते 10 जणांचा ग्रुप फॉर्म करायचा, त्याच्यानंतर ट्रान्सपोर्टरशी बोलून घ्यायचं, कारण तो त्याचा जो टेम्पो असेल किंवा ट्रक असेल त्याची जी कपॅसिटी असेल तेवढे स्टॉल होल्डर्स त्यांचं प्रत्येकाचं तेवढं सामान भरेल एवढा असं त्याच्याशी त्याप्रमाणे बोलणी करायची. आणि मग ते एंड टू एंड आपलं होतं, आपल्या प्रत्येकाकडून जाऊन ते सामान कलेक्ट करणं, त्याच्यानंतर मग डिरेक्टली समजा आता बँगलोरला एक्झिबिशन आहे किंवा गोव्याला आहे, तर अशा वेळी मग त्या ट्रान्सपोर्टरशी बबोलून एकतर ज्यावेळी आपण 8 ते 10 जणांमध्ये आपण डिवाइड करतो त्यावेळी आपली कॉस्ट ही जरा कॉस्ट इफेक्टिव्हही होतं आपल्यासाठी,
0: कारण
1: अदरवाईज हा एक मोठा फॅक्टर असतो ज्यावेळी आपण दुसऱ्या गावांमधनं करतो एक्झिबिशन, तर तो बऱ्यापैकी रिड्यूस होतो आपला, आपल्याला त्याच्यामुळे तो इकॉनॉमिकल फायदाही त्याचा होतो. आणि त्याच्याकडून म्हणजे हे सगळं आपल्याला फेस करावं लागतं की एंड टू एंड आपल्या घरातून सामान उचलून मग ते आपल्या स्टॉल पर्यंत ते पोहोचवणं, हे सगळं त्या ट्रान्सपोर्टरची म्हणजे ते त्याच्यामध्ये मग हेल्पर्स लागतात ट्रान्सपोर्टरला, त्याची एक कॉस्ट असते, हे सगळं बोलून आपल्याला ती मॅनेजमेंट करावी लागते. तर ते आम्ही रेग्युलरली करायचो.
0: ओके.
1: करावंच लागतं.
0: पण मग जे एक्झिबिशन्सचे ऑर्गनायझर्स असतात ते तुम्हाला काही मदत करू शकतात का अशा वेळी?
1: जनरली कॉन्टॅक्ट देण्याची मदत त्यांच्याकडून आपल्याला नक्कीच होते, कारण त्यांचे बरेच कॉन्टॅक्ट असतात, त्याच्यामुळे आपल्याला कॉन्टॅक्ट डेफिनेटली त्यांच्याकडून मिळतात. पण पुढचं जे सगळं मॅनेजमेंट ते मात्र स्टॉल होतं.
0: पण ऍटलीस्ट रेफरन्स तरी ते देतात बऱ्याच वेळा. ओके ओके. आणि मग आता मग तुम्ही एक्झिबिशन अजूनही करता की आता पूर्ण शॉप मध्येच सगळा सेल तुमचा होतो?
1: आता बंद केलेलं आहे, पूर्णच बंद झालं. म्हणजे माझं आता जसं जसं माझं शॉप इथे सेटल व्हायला लागलं तसा मला स्वतःला पर्सनलीही वेळ मिळत नव्हता, आणि स्टॉक आणि स्टाफ मॅनेजमेंट साठी मला ऑफकोर्स मी माझ्या शॉपकडे जास्ती फोकस केला, त्याच्यामुळे माझी हळूहळू एक्झिबिशन आता बंद झालेली आहे.
0: ओके.
1: शॉप सुरू झाल्यानंतरही मी करत होते, पहिले एक दीड वर्ष मी करत होते, पण आता शॉपला ऑलमोस्ट 3 वर्ष झाली आहेत माझ्या. त्यानंतर मग जसं ते सेटल होत गेलं तसं माझं हळूहळू एक्झिबिशन कमी होत गेले.
0: ओके. पण मग तुम्हाला एक्झिबिशन्स जी अजूनही आठवण येते किंवा तुम्हाला असं वाटतं का की
1: खूप आठवण येते, कारण त्याच्यापासूनच सुरुवात झाली ना माझी. आणि माझे इतक्या ओळखी आहेत सगळ्यांबरोबर, म्हणजे त्या तिथे चांगले फ्रेंड्सही माझे तयार झालेले आहेत. जरी मी एक्झिबिशन्स मधनं मी स्वतः घेत नसले तरी माझा सगळ्यांशी खूप छान संपर्क आहे अजूनही, म्हणजे ऑर्गनायझरशी सुद्धा आणि तिथल्या स्टॉल होल्डरशी सुद्धा.
0: म्हणजे ही खरोखरच तुमच्याकडनं शिकण्यासारखी गोष्ट आहे, कारण हा रॅपो ठेवणं किंवा असे कॉन्टॅक्ट, म्हणजे तुम्ही तर म्हणालात की तुम्ही काही खरेदी न करता सुद्धा तुमचे चांगले संबंध आहे, ते म्हणजे खूपच कौतुक करण्याची गोष्ट आहे. आणि
1: मी स्वतः व्हिजिटला पण जाते ज्यावेळी अशी म्हणजे एक्झिबिशन राहतात, तिथे मी घेतलेले आहेत, पार्टिसिपेट केलेले, तिथे माझ्या सगळे मैत्रिणी आहेत, त्यामुळे भेटायला तर मी जाते.
0: ओके. चालेल, आपण आणखी बोलू याबद्दल, पण आता अजून एक गाणं ऐकूया.
1: Yes.

0: श्रोते हो, आपण गप्पा मारत आहोत सई रत्न पारखी यांच्याशी. नमस्कार मॅडम. हॅलो.
1: हां हॅलो.
0: हां हां. तर आपण बोलत होतो की तुम्ही आता पूर्ण वेळ तुमच्या दुकानामध्ये तुम्हाला द्यावा लागतो तुमचा सगळा वेळ. तर मग आता तुम्ही एकदा ठरवलं की आपल्याला दुकान सुरू करायचं आहे, तर त्यावेळेला मग तुम्ही तुमची कोर टीम कशी ठरवली? किंवा इव्हन एक्झिबिशनसाठी एकट्या माणसाला सगळं करणं अर्थातच शक्य नसतं, तर मग ते तुम्ही कशी ती माणसं निवडली किंवा तुम्ही कसं नेटवर्किंग केलं?
1: हा, आता एक्झिबिशन्स मध्ये ज्यावेळी मी काम करायचे त्यावेळी आपल्याकडे एक्झिबिशन्सला जनरली स्टॉलवरती आपल्याला हेल्पर्स लागतात, तर ते आपल्याला तिथल्या तिथे मिळून जायचे किंवा माझ्या ओळखीत मी विचारायचे तर ते एक्झिबिशनच्या इथे होऊन जायचं. पण जसं शॉप ओपन झालं तसं सुरुवातीला माझ्याकडे एक स्टाफ होता जो आधीपासून एक्झिबिशन्स मध्ये मी नेत होते त्यांना, तर तो स्टाफ सुरुवातीला माझ्याकडे होता.
0: ओके.
1: तो हेल्पर स्टाफ होता असा. मग त्याच्यानंतर जेव्हा जसं आपलं इंस्टाग्राम वरती किंवा आपले गुगल वरती फॅशन स्टुडिओच जसं सर्च मारतात त्याप्रमाणे सर्च करून फॅशन डिझायनिंगचे स्टुडंट्सही यायला लागले आपल्याकडे. तर त्यांना इंटर्नशिप हवी असते. मग हे मला कळल्यानंतर काही कॉलेजेसची पण माझे कॉन्टॅक्ट झाले. मग अशा पद्धतीने मग माझ्याकडे आता कॉलेजचे इंटर्न्स येतात.
0: okay.
1: आणि अगदी शॉप सुरू झाल्यापासूनच माझ्याकडे कॉलेजचे इंटर्न्स यायला लागले. आणि मग त्याप्रमाणे कारण इंटर्न्स आल्यानंतर ते डिझायनिंगचे इंटर्न्स असल्यामुळे त्यांना ह्याच्यातले बारकावे नीट कळतात, त्याच्यामुळे मला असं वाटतं की जे आपल्याला काम करायचंय ते अजून चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. तो अशा प्रकारे मग इंटर्न्स मुळे माझा पुढे म्हणजे ते स्टाफ मध्ये कन्वर्ट होतात. अशा पद्धतीने तो ह्याचा प्रवास झाला की त्याच्या पद्धतीने मला स्टाफ वाढला त्याचा.
0: ओके. पण मग जेव्हा तुम्ही काय सांगताय?
1: हा, म्हणजे जनरली कॉलेजचे इंटर्न्स हे आपले स्टाफ मध्ये कन्व्हर्ट झाले.
0: ओके. आणि मग इंटर्नशिप म्हटल्यानंतर त्याच्यात तुम्ही असं त्यांना काय म्हणजे आधी सुरुवातीला फक्त सेल बघायचा किंवा असं काही तुमचं ठरलेलं असतं किंवा काय?
1: आता आपलं कसं आहे, आपलं फॅशन स्टुडिओ असल्यामुळे आपलं काम असं आहे की फक्त कागे आपल्याकडे येतात कम्प्लिटली, म्हणजे अगदी डिझायनिंग पॅटर्न्स किंवा जी आर्टिस्टिक डिझाईन बद्दल मी बोलते ते सगळे डिझाईन बनवणं हे काम कम्प्लिटली आपल्याकडे होतं. त्यामुळे ज्यावेळी इंटर्न्स माझ्याकडे येतात त्यावेळी त्यांना खूपच चांगल्या प्रकारे अनुभव मी देऊ शकते याचा मला इतका कॉन्फिडन्स आहे. कारण माझ्याकडे आतापर्यंत या काही वर्षांमध्ये 9 इंटर्न्स ऑलरेडी माझ्याकडून गेलेले आहेत आणि सगळ्यांनी त्यात जे काही ते असतील जितका वेळ माझ्याकडे असतील म्हणजे 1 महिन्याचा असू दे, 3 महिन्याची असू दे किंवा 6 महिन्याची असू दे, जेवढी काही इंटर्नशिप केली त्याच्यामध्ये त्यांना अगदी पूर्णपणे डिझायनिंगचा सगळा एक्सपिरियन्स मी देऊ शकते. कारण अगदी डिझाईन्स बनवण्यापासून पॅटर्न्स बनवण्यापासून ते त्यांना त्याचं एक्झिक्युशन म्हणजे ड्रेस पूर्ण त्या मास्टरशी बोलून तो ड्रेस कसा पूर्णत्वाला न्यायचा हा अख्खा एक प्रवास त्यांचा तेवढ्या वेळामध्ये होऊन जातो.
0: आपण बोलू याच्याबद्दल.
1: ज्यावेळी ते येतात ना आपल्याकडे तेव्हा त्यांना मी हेच सांगते पहिल्यांदा की तुम्ही माझ्याकडे आहात तेवढ्या वेळात तुम्ही पूर्णपणे शिकून घ्या कारण हा अनुभव तुम्हाला पुढे कामाला येणार त्यांच्या एक्सपिरियन्स साठी मध्ये भर पडणार.
0: आपण बोलू याच्याबद्दल आणखी, पण आधी एक आपण एक व्यावसायिक विश्रांती घेऊया.

0: म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: तर आपण बोलत होतो की तुमच्याकडे इंटर्न्स असतात आणि तुम्ही पूर्ण अनुभव त्यांना देता, पण म्हणजे तुम्ही त्याच्या आधी असं म्हणजे तुम्ही असा एक छोटा इंटरव्ह्यू घेत असाल तर ती तुमची इंटर्न सिलेक्ट करण्याची प्रोसेस काय असते?
2: हो, म्हणजे आपण इंटरव्ह्यू प्रत्येक इंटर्नचा आपण इंटरव्ह्यू घेतोच. म्हणजे ते टायमिंग देऊन तो इंटरव्ह्यू असतो, त्याच्यात त्यांचा पोर्टफोलिओ बघितला जातो, त्यांनी कॉलेजमध्ये कसल्या प्रकारचं काम केलंय हे सगळं बघितलं जातं. त्यानंतर

0: तर त्यांची आवडही मी विचारून घेते की त्यांना स्वतःला, कारण फॅशन डिझायनिंग मध्ये सुद्धा अनेक वेगवेगळ्या गोष्टी असतात, वेगवेगळ्या प्रकारचे हे असतात, म्हणजे प्रोफेशन्स पण असतात, तर त्यांना कुठलं जास्ती आवडणार आहे, कुठल्या प्रकारचं काम करायला आवडणार आहे हेही मी त्यांना विचारून घेते. मग शक्यतोवर आपल्याला जितकं त्यांच्या आवडीचं काम दिलं जाईल त्याचाही विचार केला जातो. आणि पण मात्र हेही एक गोष्ट सांगितली जाते की बीइंग अन इंटर्न, तुम्हाला अनुभव हवाय तर तुम्हाला इथे तुम्ही जिथे काम करताय तिथे जे काही काम पडेल तेही तुम्हाला करणं गरजेचं आहे, कारण ते तुमच्या अनुभवासाठी आहे. कारण अगदी डिस्प्ले पासून ते डिस्प्ले काय करायचा, म्हणजे आपली काचेला काय लावायचं, मॅनिक्विन्सवरती कुठल्या प्रकारचे कपडे आज घालायचे हे ठरवण्यापासून ते सेलिंग पर्यंत, सेलिंगचा सुद्धा अनुभव गरजेचा असतो. इव्हन इफ तुम्ही डिझायनर असाल तरी सुद्धा तोही अनुभव, म्हणजे अगदी कपड्या घड्या घालणं सुद्धा हा सुद्धा एक त्याच्यामधला पार्ट झाला. तर हे सगळं त्या इंटरव्ह्यू मध्ये त्यांना सांगितलं जातं.
1: ओके ओके. नाही, हे खूपच इंटरेस्टिंग आहे, कारण काय आम्ही म्हणजे सर्वसामान्य कुणीही महिला दुकानात जाता ड्रेस आवडला विकत घेऊन यायचा, पण त्याच्या मागे तुम्ही किती काय काय करता हे जाणून घेताना खरंच खूप छान वाटतंय. आणि म्हणजे मला असं वाटतं की तुम्हालाही ह्या सगळ्यातनं खूप शिकायला मिळालं असेल.
0: भरपूर शिकायला मिळतं, एव्हरीडे लर्निंग प्रोसेस चालू असते आमची पण.
1: चालेल, आपण बोलू याच्याबद्दल, पण अजून एक गाणं ऐकूया.

0: श्रोते हो, आपण गप्पा मारतोय सई रत्नापारखी यांच्याशी आणि हॅलो
1: हॅलो,
0: हां तुम्हाला ऐकायला येतं ना मॅडम?
1: हो येते.
0: हां, तर आपण बोलत होतो की तुम्ही इंटर्नशिपमध्ये काय काय ऑफर करता आणि असं सगळं, तर मगासपासनं मी तुमच्या एका बोलण्यात ते माझ्या लक्षात आलं की तुम्ही तुमच्या दुकानाला स्टुडिओ म्हणताय. आणि म्हणजे असं माझं म्हणजे बऱ्याचदा दुकानांच्या पाट्यांवरही लिहिलेलं असतं की बुटीक आहे आणि तुम्ही स्टुडिओ म्हणताय, तर त्या बुटीक आणि स्टुडिओ हे एकच असतात की त्याच्यामध्ये काही फरक असतो? तर
1: फरक ऍक्च्युली फरक असतो बुटीक आणि स्टुडिओ मध्ये. म्हणजे स्टुडिओ बुटीक म्हणजे काय, तर इट इज बेसिकली अबाउट कस्टमायझेशन. म्हणजे आपण आपले ड्रेस मटेरियल घेऊन जातो, साड्या घेऊन जातो. जी ओनर असते बुटीकची, ओनर ती स्वतः त्याच्यामध्ये सजेस्ट करते की कुठल्या प्रकारचे पॅटर्न्स केले पाहिजे. त्यांचा एक स्वतःचा मास्टर असतो, हा एक सेटअप असतो बुटीकचा, आणि त्याच्यातून मग तुम्हाला जो हवाय तो पॅटर्न तयार होतो. सो इट इज बेसिकली अबाउट कस्टमायझेशन, की सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला जसे हवे तसे पॅटर्न्स तयार करून घेतले जातात. आणि स्टुडिओ मध्ये हे कस्टमायझेशन तर होतातच, पण ह्याच्यामध्ये आपण काय करतो की आपल्याकडे जे तागे आहेत आपण वेगवेगळे डिझाईन स्वतः बनवतो बिफोर. म्हणजे तुम्ही सांगायच्या आधीच आम्ही ती वेगवेगळी डिझाईन आमच्या ह्याच्या डिझायनर्स कडून ती बनवून त्याचे आपण सॅम्पल्स तयार करतो आणि मग ते सॅम्पल्स आपण लोकांसमोर ते घेऊन जातो, त्याची ऍडव्हर्टाइजमेंट करतो आणि ते जर आवडले तर त्याचं आपण प्रोडक्शन करतो. तर अशा प्रकारचा तो एक फरक आहे. कस्टमायझेशन तर होतातच, आपल्याकडे आपल्याला मास्टर लागतो, कारण नवीन नवीन पॅटर्न्स बनवण्यासाठी आपल्याला आपला स्वतःचा मास्टरचा सेटअप तर लागतोच, पण हे पॅटर्न्स आम्हाला आमच्यासाठीही बनवावे लागतात की जेणेकरून आम्ही त्याचं प्रोडक्शन करू शकू. त्याच्यामुळे हा तो फरक आहे की ज्याच्यामध्ये आपली स्वतःची डिझाईन आमच्या मनाने किंवा ट्रेंडिंग चालू आहेत अशा प्रकारची बनवली जातात स्टुडिओ. त्यामुळे इंटर्नसाठी स्टुडिओ हा खूप जास्ती त्यांच्या अनुभवाकरता त्यांना तो जास्ती महत्वाचा
0: शिकण्यासाठी म्हणून जास्त. आणि तुम्ही आता बोलता मास्टर म्हणाला, तर म्हणजे नक्की कोण? म्हणजे मला काहीच कल्पना नाहीये मास्टर म्हणजे कोण.
1: मास्टर म्हणजे जो आपल्या आता आपल्या मनामध्ये डिझाईन असतं त्याचं एक्झिक्युशन करणं हे मास्टरचं काम असतं. की आपण त्याला डिझाईन आपण त्याचं इलस्ट्रेशन म्हणतो ना, चित्र काढून देतो की हे असं मला पाहिजे, हे फॅब्रिक आहे आणि अशा प्रकारचं डिझाईन मला करून हवंय. तर त्याचं मास्टरचं काम असतं की ते प्रॉपरली म्हणजे कपड्यामध्ये ते उतरवणं. म्हणजे माझं जे पेपरवरचं डिझाईन आहे ते कपड्याने ऍक्च्युअली तयार करणं, तुमचा फायनल ड्रेस कसा दिसतो हे ते मास्टरच्या हातात असतं. कसा दिसतो म्हणजे कसा तो एक्झिक्यूट करेल माझं पेपरवरचं डिझाईन, तर हे मास्टरचं काम असतं.
0: ओके, आपण बोलू याच्याबद्दल आणखी, पण आपण एक व्यावसायिक विश्रांती घेऊया.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: हॅलो, नमस्कार मॅडम, तुम्हाला आवाज येतोय? एक तर आपण बोलत आहोत सई रत्नपारखी यांच्याशी. नमस्कार मॅडम.
2: नमस्कार.
1: तर आपण आत्ता बोलत होतो सोशल मीडियाबद्दल आणि असं सगळं, तर तुम्ही मला मगाशी म्हणालात की मास्टर म्हणजे काय आणि असं सगळं, तर हे तुमचा व्यवसाय पुण्यात आहे वगैरे आणि तुम्ही खूप एक्झिबिशन्स करता असं तुम्ही सांग.

0: तरी केली नव्हती एजन्सी हायर. सुरुवातीला मी स्वतः ते बघायचे, हळूहळू शिकून कशा प्रकारे म्हणजे कुठल्या प्रकारे आपण लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, कशा प्रकारे ऍडव्हर्टाइजमेंट केली पाहिजे, हे थोडं थोडं मला असं वाटतं. मला जरा कम्प्युटरचं बॅकग्राऊंड असल्यामुळे पण मला मे बी इझी गेलं असेल, त्याच्यामुळे मी सुरुवातीला स्वतःच करायचे, पण नंतर अर्थात मी एजन्सी ठेवली होती एक इयर.
1: ओके ओके. पण मग एजन्सी बरोबर काम करण्याचा तुमचा अनुभव कसा आहे?
0: एजन्सी बरोबर ना प्रत्येकाचे वेगवेगळे अनुभव येतात मला वाटतं. आता माझा पर्सनली अनुभव म्हटलं तर मला, मी स्वतः पहिल्यांदा करायचे त्याच्या तेव्हा मला थोडं समाधानकारक जरा रिझल्ट मिळायचा. नंतर मग मी एजन्सी बरोबर गेले, पण परत कसं होतं की आपल्या डोक्यामध्ये काय आहे हे त्यांच्यापर्यंत नीट प्रकारे पोहोचवणं किंवा म्हणजे हे सुद्धा एक टास्क आहे असं मला वाटतं की आपल्या मनामध्ये काय आहे, आपलं प्रोडक्ट काय आहे, आपल्या प्रोडक्ट प्रमाणे कस्टमर्स पर्यंत, त्या कस्टमर्स पर्यंत आपण पोहोचतोय का, हे एजन्सीनी ह्याची नीट माहिती मिळवणं मला वाटतं गरजेचं आहे. त्या तरच आपल्याला जसे हवे तसे कस्टमर्स आपल्यापर्यंत पोहोचू शकतात. तर ही सगळं जे आहे ना एजन्सी शोधणं हे पण एक काम आहे. त्याच्यासाठी पहिल्यांदा आपल्यालाही अवेअर राहणं की आपण कुठल्या एजन्सीकडे जातो आहोत, त्या एजन्सीला आपल्या रिक्वायरमेंट्स काय आहेत हे नीट प्रकारे कळलंय की नाही, आणि त्या रिक्वायरमेंट प्रमाणे ती एजन्सी बरोबर काम करते आहे की नाही, ही सगळी एक मोठी गोष्ट आहे. आणि ती खूप ट्रायल अँड एररनी मला असं वाटतंय की तुम्हाला बरोबर तुम्हाला लोक मिळू शकतात, त्यामुळे त्याच्या त्या प्रोसेस मध्ये तुमचा काही पिरियड तरी जातोच. ह्या सगळ्या गोष्टीत तुम्हाला लर्न होऊन बरोबर एजन्सी तुम्हाला मिळणं ह्याच्यामध्ये काही ना काहीतरी वेळ जातोच डेफिनेटली.
1: ओके, म्हणजे आता मी संपूर्ण मुलाखतीचा जर एक सारांश काढायचा ठरवला तर तुम्हाला पेशन्स असला पाहिजे, तुमच्याकडे ट्रायल अँड एरर म्हणजे सतत नवीन नवीन गोष्टी करून बघण्याची उर्मी असली पाहिजे आणि स्वतःच्या विषयावर विलक्षण प्रेम असलं पाहिजे, तर तुम्ही नक्की यशस्वी होता असं तुम्ही सांगू इच्छिता असं मला वाटतं.
0: डेफिनेटली, अगदी परफेक्ट आहे तुमचं, तुम्ही जे सार काढलं ते प्रत्येक गोष्टीत लर्निंग कर्व आहे एव्हरीवेअर. म्हणजे तुम्ही नवीन काही करायला लागलात तर त्याच्यात लर्निंग कर्व आहे, तो तिथेच तुम्ही जर तुमचा प्रवास तुम्हाला हे झाला की अरे नाही मला जमते तर तुम्ही थांबलात, त्या लर्निंग कर्व नंतर तुम्हाला नक्की सक्सेस मिळणार आहे, पण तो पार करायला लागतो.
1: चालेल, तुम्ही आज तुमच्या बिझी शेड्यूलमधनं आमच्यासाठी वेळ काढलात आणि मुलाखत दिली, त्याबद्दल पूर्ण आकाशवाणी परिवारातर्फे मी तुमचे खूप खूप आभार मानते.
0: खूप खूप धन्यवाद, तुम्ही मला इथे बोलवल्याबद्दल मी तुमचे आभार मानते. थँक्यू सो मच.
1: चालेल, श्रोते हो, आपण बोलत होतो आबंध आर्ट्सच्या सई रत्नपारखी यांच्याशी. आता अजून एक छानसं गाणं आपण ऐकूया आणि 12 वाजता आपण परत भेटूया रंजक सफरी आपल्या कार्यक्रमामध्ये.

नमस्कार श्रोते हो, दुपारचे 12 वाजलेले आहेत आणि कार्यक्रम सुरू आहे रंजक सफर आणि मी आहे तुमची मैत्रीण मधुरा बाळ। 10 वाजता कार्यक्रम आपला सगळा सुरू झाला, त्यावेळेला मी तुम्हाला म्हटलं तसं आज 12 ते 1 या रंजक सफर या कार्यक्रमात आपण आज बोलणार आहोत पर्यटनाबद्दल। मंडळी, मे महिना सुरू झालेला आहे त्यामुळे मुलांना शाळेत मे महिन्याची सुट्टी लागलेली आहे आणि म्हणूनच आपल्यापैकी खूप जणांना वेध लागले असतील ते पर्यटनाचे, सुट्टीत फिरायला जाण्याचे। पर्यटनाच्या निमित्ताने आपल्याला आपल्या कुटुंबासोबत, मित्रमैत्रिणींसोबत आनंद लुटण्याचे अनेक क्षण सापडतात, त्या क्षणांच्या आठवणीही तितक्याच गोड असतात। या सगळ्याबद्दल आपण आणखी बोलूया, पण त्याआधी ऐकूया एक छानसं गाणं आणि आजचा कार्यक्रम लक्षपूर्वक ऐका, कारण आज प्रश्नमंजूषाही आपण घेणार आहोत 12:30 च्या सुमारास, त्यामुळे आत्तापासून 12:30 पर्यंत लक्षपूर्वक कार्यक्रम ऐका।

पर्यटन म्हटलं की आपल्या सुप्रसिद्ध मराठी कवींनी मोरोपंतांनी म्हटलेली एक ओळ लगेच आठवते बघा. केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार, शास्त्र ग्रंथ विलोकत मनुजा चातुर्य येत असे पार. बघा म्हणजे मोरोपंत असं म्हणतायत की तुम्ही खूप फिरलात, जग पाहिलं की त्यातून येणारे अनुभव माणसाला

समृद्ध करतात. एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन आपल्याला मिळतो, आपली क्षितिजे रुंदावतात. तुमचा काय अनुभव आहे? तुम्हालाही तसंच वाटतं का? आपले नंबर आहेत 0225415141 आणि 0225415145. तुम्हाला याबद्दल आणखीन काही सांगायचं असेल तर या क्रमांकांवर नक्की सांगा.

0: नीला गलबो तो टिकवा धनी धरनी लाया गलबताला टिकवा
1: और तिजा गोवाला को कर्ण दाखवा
0: गुनु माहेरला जाते हो नखवा
1: और तिजा गोवाला को कर्ण दाखवा।
2: मंडळी आपण बोलत आहोत पर्यटनाबद्दल आणि आपल्या एक श्रोत्या आहेत दीपा पालकर म्हणून त्यांनी फोन करून असं सांगितलं की आपण वेगळ्या ठिकाणी गेल्यानंतर तिकडच्या काही गोष्टी अस्तित्वात आहेत याची आपल्याला माहिती मिळते आणि आपल्याला कळतं की आपल्या ज्ञानात त्यामुळे भर पडते जे अगदी 100% खरं आहे। आणि त्या व्यतिरिक्तसुद्धा पर्यटनाचे खूप फायदे आहेत म्हणजे बघा नवीन नवीन ठिकाणं बघायला मिळतात तिथे मिळणाऱ्या वेगवेगळ्या चवीचे पदार्थ चाखायला मिळतात काही अशा युनिक गोष्टी असतात त्यांची खरेदी करता येते आपल्याला काही जणांना ॲडव्हेंचर स्पोर्ट्समध्ये इंटरेस्ट असेल तर त्यांना ते अनुभव घेता येतात आणि दररोजचं आपलं जे एकसुरी आयुष्य असतं त्यातनं आपल्याला जरा विसावा मिळतो जरा बदल होतो आणि मुख्य म्हणजे रिलॅक्स होता येतं।

दिवस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाउस लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2017

0: 2022 आपली आहे, जनगणना आपली आहे।
1: श्रोतेहो, आपण बोलतोय पर्यटनाबद्दल आणि आपल्या एक श्रोत्या आहेत शुभलक्ष्मी मस्तकार म्हणून, त्यांनी फोन करून असं कळवलं की पर्यटनाचे खूप फायदे आहेत आणि तिथे गेल्यानंतर आपले विचार बदलतात, आपल्यात खूप सकारात्मकता येते, जे अगदी खरं त्यांनी सांगितलेलं आहे। आता बोलता बोलता माझ्या लक्षात आलं की पूर्वीच्या काळी असं आतासारखी हॉलिडे पॅकेजेस किंवा टूर्स अँड ट्रॅव्हल्स वगैरे असे काही प्रकार नव्हते। मग बरं, तेव्हा असायची एकत्र कुटुंब पद्धती, मग एकत्र कुटुंबात सगळ्यांनी एकाच वेळेला बाहेर फिरायला जाणं शक्य नव्हतं, मग किंवा मग फक्त दोघांनीच बाहेर फिरायला जाणं तेही शक्य नव्हतं। पण आपले पूर्वज खूप हुशार होते बघा, त्यांनी काय युक्ती काढली, प्रत्येकाने वर्षात एकदा तरी देवाला जाऊन यायचं, कुलदैवताला जाऊन यायचं असं बऱ्याच घरांमध्ये पद्धत असते बघा, त्याचा म्हणजे देवदेवतांशी किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टींशी जेवढा संबंध असतो तितकं आपल्या रुटीनमधनं आपल्याला ब्रेक मिळून आपल्या शहराबाहेर गावाबाहेर गेल्यानंतर आपल्या मनाला मिळणारा तजेला हाही त्याचा एक कंगोरा आहे, जो तसा भाता आपल्या लक्षात येत नाही, आपण फक्त कधी कधी टेन्शन घेतो अरे देवाला जायचं राहिलं, पण हाही विचार आपण करायला हवा।

मंडळी आपण बोलत आहोत पर्यटनाबद्दल, आणि असं मी म्हटलं की बऱ्याच जणांकडे अशी एक पद्धत असते की वार्षिक एकदा तरी जाऊन यायचं कुलदैवताला. तर आपल्या एक श्रोत्या आहेत शुभांगी कार्यकर म्हणून, त्यांचा फोन आला होता आणि त्या म्हणत होत्या की त्यांच्याही घरी अशी पद्धत आहे की वर्षातनं एकदा ते सगळेजण त्यांच्या कुलदैवताला जातात. आणि आता बोलता बोलता माझ्या हेही लक्षात आलं की फक्त कुलदैवताला जातात इतकंच नाही, काही काही मंडळींना तीर्थाटन करण्याची सुद्धा हौस असते, वेगवेगळ्या तीर्थक्षेत्राला त्यांना जायला आवडतं. आणि महाराष्ट्रात म्हणाल तर फक्त महाराष्ट्रात सुद्धा बरीच तीर्थक्षेत्र आहेत आणि भारतातही आहेतच, पण प्रत्येकाला जसं सोयीचं पडतं वेळेच्या दृष्टीने, पैशाच्या दृष्टीने, सगळ्याच दृष्टीने विचार करून थोडक्यात का होईना पण तीर्थक्षेत्राला जाऊन येणारी मंडळी आहेत. आता हेच बोलले आहे तर जेजुरीचं एक गाणं आपण ऐकूया.

सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: नमस्कार रसिक श्रोतेओ, मी शिवाजी साटम. आपण ऐकत आहात 100.1 FM गोल्ड वाहिनी. सुमधुर मराठी गाणी आणि रंजक माहितीसाठी नक्की ऐका FM गोल्ड.

श्रोते हो, आपण पर्यटनाबद्दल बोलत होतो आणि आपल्या एक श्रोत्या आहेत वनिता जळगावकर. तर त्यांनी मला तसं सांगितलं की त्यांनी सध्या खूप महाराष्ट्रातल्या तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या आणि त्या नेहमीच देत राहतात. तर असा सगळ्या आपल्या गप्पा चालू असताना आता सध्या वेळ झालेली आहे आपल्या प्रश्नमंजुषेची. आणि मी तुम्हाला कार्यक्रमाच्या सुरुवातीला म्हटलं होतं की तुम्ही लक्ष देऊन कार्यक्रम एकामेका, कारण मी एक जे बोलणार आहे त्याबद्दल एक प्रश्न विचारणार आहे. तर प्रश्न माझा असा आहे की मगाशी मी एक वचन म्हटलं, केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार, शास्त्र ग्रंथ विलोकत मनुजा चातुर्य येतसे फार. तर मगाशी ह्या ओळी ज्यांनी लिहिल्या त्या कवींचं नाव मी घेतलं आणि आता तुम्ही मला ते नाव सांगायचं आहे. हाच आपला ह्यावेळचा प्रश्नमंजुषेचा प्रश्न आहे. आणि आता तीर्थक्षेत्रांबद्दल आपण बोललो तर एक खूप प्रसिद्ध गाणं एका तीर्थक्षेत्राबद्दल आहे, ते आता आपण ऐकूया.

मंडळी आपण बोलत आहोत पर्यटनाबद्दल आणि आत्ता आपली प्रश्नमंजुषाही चालू आहे. आपल्यापैकी अनेक जणांनी फोन करून उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यातल्या खूप लोकांनी उत्तर बरोबरही दिलेलं आहे. उत्तर बरोबर दिलेल्यांची नावं आहेत दीपा पालकर, शेखर जळगावकर, गायत्री वैशंपायन, शुभांगी कारेकर, सीमानी निनावे आणि पंढरीनाथ काबाडी. आणि दीपाली विचारे यांनीसुद्धा उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तीर्थक्षेत्रांना जाण्याबद्दल आपण बोलत होतो पण त्या व्यतिरिक्त मजा करायला, नुसतं फिरायला सुद्धा खूप ठिकाणी आपण जातो आणि त्यातही खूप मजा येते. याबद्दल तुम्हाला आणखी काही सांगायचं असेल किंवा तुम्हाला प्रश्नमंजुषेच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं असेल तर आपले क्रमांक आहेत 0225415 4134 आणि 0225415 4135.

आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: श्रोते हो, आपण बोलत आहोत पर्यटनाबद्दल आणि आपली प्रश्नमंजुषाही चालू आहे. आपल्या काही श्रोत्यांनी उत्तरं दिलेली आहेत. मिलिंद टिपणीस यांनी उत्तर दिलं आहे, त्यांचं उत्तर बरोबर आलं आहे. शुभलक्ष्मी मस्तकार दीपक नगरकर यांनीही उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. आणि तुम्हालाही उत्तर जर सांगायचं असेल तर मी आधी प्रश्न सांगते की प्रश्न असा आहे की केल्याने देशाटनं पंडित मैत्री सभेत संचार शास्त्र ग्रंथ विलोकत मनुजा चातुर्य येत असे फार या ओळी कोणत्या कवींनी लिहिलेल्या आहेत याचं उत्तर तुम्ही मला सांगायचं आहे. आणि आपले क्रमांक आहेत 02245415434 आणि 02245415435.

श्रोते हो, आपली प्रश्नमंजुषा चालू आहे आणि काही काही आपल्या श्रोत्यांनी उत्तर कळवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यापैकी सुधीरजी यांनी बरोबर उत्तर दिलेलं आहे आणि रत्ती पेडणेकर यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याखेरीज आपल्या ज्या श्रोत्या आहेत, दीपा पालकर, त्यांनी एक वेगळा मुद्दा मला सांगितला की लहान मुलांच्या सुद्धा हल्ली अशा ट्रिप्स निघतात. एक 10-12 वर्षांच्या मुलांच्या त्यांनी फक्त पुस्तकं वाचलेली असतात किंवा तोंडी माहिती ऐकलेली असते, पण ती मंडळी जेव्हा जाऊन प्रत्यक्ष त्या गोष्टी बघतात, त्यांच्या गावाबाहेर शहराबाहेर पडतात, तेव्हा त्यांना एक वेगळा अनुभव येता येतो आणि त्यांची विचार करण्याची कक्षा रुंदावते, जे खरोखरच योग्य मुद्दा त्यांनी मांडलेला आहे. आणि मी आपला प्रश्न परत एकदा तुम्हाला सांगते की केल्याने देशाटनं पंडित मैत्री सभेत संचार शास्त्र ग्रंथ विलोकत मनुजा चातुर्य येत असे फार या ओळी कोणत्या कवींनी लिहिलेल्या आहेत? खूप सुप्रसिद्ध कवी आहेत. आणि तुम्हाला उत्तर कळवण्यासाठी आपले क्रमांक आहेत 0225415 41 34 आणि 0225415 41 35.

विभावरी बंधावकर यांनी गायलेला राग भीमपला श्रोते हो आपण ऐकलात. त्यानं तबल्याची साथ अजित पाठक यांनी, हार्मोनियमची साथ विनोद पडगे यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

मुंबई देशाची लक्ष्मी आर्थिक राजधानी पुराणातल्या लक्ष्मीचा जन्म समुद्र मंथनातना झालेला आहे हे आपल्याला माहिती आहे सगळ्यांनी आपण वाचलेलं असतं. मुंबई आणि त्या लक्ष्मीमध्ये एक साम्य तुमच्या तुम्हाला लक्षात येत आहे का? ती समुद्र मंथनातनं जन्मली, मुंबई समुद्र बंधनातनं जन्मली, सात बेटं ब्रिटिशांनी जोडली आणि मुंबई वाढू लागली, जागतिक दर्जाची झाली. ह्या मुंबईविषयी अनेक गोष्टी सांगणारं अज्ञात मुंबई हे माझं पुस्तक व त्या पुस्तकाचं क्रमशः वाचन आकाशवाणी मुंबई केंद्राच्या रेनबो आणि अस्मिता या दोन वाहिन्यांवरून लवकरच सुरू होणार आहे. आपण अवश्य ऐका.

हाउसिंग सेन्सर्स म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

प्रोसेस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027.

आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.